0: उमर, निदीता,
1: की नवी
0: कामेनो है, निदी तो बालाली
1: कामेनो है, हम बालाने था
0: बुढ़ने तो वाह के मेर नूरा वरा मेचुए हैं ही वेता
1: की नवी
0: ऐ तें वर बदल विचे हैं ही वाती
1: दें कुम्बस वारे अस्तो की विधियाँ थी पुनी
0: इंगे ता मेरा रोहन ना वारा गीने वाह कतक का
1: ऐंदा
0: अनेका ख्याल वैसे बहुत आ ऐं भी म हितंगे री दें बड़वाती वागो ते के
1: दें फारिया के माँ फावे ता
0: दें दो उम्र कीने ही वनी आरे की हाँ उफले वाने
1: अल्हम्दुलिल्लाह फारिया के तो फावे कं था अब तो लाट वाश
0: आमीन मैं दो अधी रट्टे ही ना बेहे को तुम्हें सहार ना मशवरा को फिए
1: हैंता
0: मैं हुरी हाँ दो हो इस वे हिम वाह के नो तक काने को तकशी आहरी कमका गुले को तुम इच्छे बुन्यस माँ बड़ो कम का विष्णु हादाने मिहारे कम तें हुरी हाँ कम में बदल वाहे ये वरनी
1: ती ये हिम मा हे वफादे कम बलमा
0: इरात कुरे विया एम वाणी का मम्मी बालानी
1: देंगे मैं और मेरे तीनों ने निदिवस नासा दो
0: दिन निजे विस नार ना ने
2: बाप्पा मैं पार्टी बाबांगुले थी नूरा वारंग एक्साइटेड एकामा को हिम्मिहार वेस माँ बार अत्तलनी मम्मा अम्मूलिन सरप्राइज का वागो तम्मीकां कुराने को तामे दुमिसने नहीं हमा।
1: दरफुल हाँ द बड़ा कत्ती कमाती होले नहीं। दें दिए मुले दरफुल बैठने वागो तं एम में कामेनु व्यस दरफुल दरवार। एकम को ये बाप्पा बैठने वागो थे ना।
2: दें मिकां उंगा नूरा बैठने वागो ता हुरिहा का में बाप्पा को देना मेनु।
1: आह, बाप्पा मेरे दरफुल बैठने घूम में कामे कुरन तैयार हम।
2: एहम भी मा नो वरीज।
1: मैं ना होकर दो करे दो ऐहम भी मा अति हर में ना बागो तो ये बोई रेवुं तब माफूर हम कोल्ला ऐहम भी मा अति ऐसे बालानी तो नोनी इतना मुत बाबवानी
2: नोरा यंग ऐतंग ओके बाप्पे की नहीं वानी अस्तु बाप्पे यद दो ऐंगे नहीं खाल कंगं
1: बाप्पे ही वानी ऐतंग ओके हैं ऐ यहाँ की तो मिहुने उस नाना ने मिबुनी
2: या वारा लॉयल में हूँ कॉलेज ती बैनी नूरा के मामा उफावा का हल में हूँ
1: ऐमी में तो नगलवान
2: सनसेट व्यू एंड नोंगे ए रेस्टोरेंट के टेरेस बुक करीं दो बापा
1: आदि नुकरों कुरम भी दो
2: आ अवह कुरे ऐहन नूनी नूली भी दाने ऐतनों के लाइट तब वारा साले दे मामा ऐम्मे लोभी वा मात अकुं ऐतन रीति कोरानी मामा ऐतन अवधे के दाय रूमून में दिन फेन्ना ने सिहु माँ उफावेरी कंदे के लम बैनुं वेके गाहरे मिहरी ऐका मग केम्मा तो ऐफा हीवानी मामा के लोलुं उफावेरी काम के खारुना अन्ना ने हेंदो बप्पा
1: ऐहं हीवे देंगे काले ही गैम तने का एगोतं ऐम्मे खीगा नूरा के मामू सुफावा नहीं ही वन दूसरा नूरा एम में बड़ू सवाल है कि इतना मामा गेंदा आने को थे शक के बस नुवाने एक कुरानी की ने
2: नूरा बोला नहीं नूरा बेन मेरा टेस्ट के पार्टी का दां मामा इंगाशे नूरा गोया गे
1: येरुंगा ने बाप्पा को बाहे
2: बाप्पा बुने बाप्पा का नुदे बेने थाना का दांजे है
1: एक उनको मामा का तो इतना दामुड़ी में हैरानी नुवाने था मिपुनी दुआ को स्तरफ्लाय को धनकर नोदेर नुवाम में गदी
2: एपुना हैं देंग देंग की ही नहीं हादानी
1: देंग अधिते एक उनका विस्नान बोटंग हेमी कुछ लगवाया कं कुरुंग करने रंगलवान इनका विस्नमा काग तो एक उनको देनी ಮಿಯೋ ಹುರಿಹಾದು ಕುರಾಕಮೆ ಅದ ಕುರಂಜ ಮಮ್ಮವ ಸುವಾದ ಉಫದೇನೇನು
2: ಮಮ್ಮೆ ಅಮ್ಮಿ ಮಿಹಾತನ ಲಿಬೇನು ಎಮ್ಮೆ ಬಡು ಉಫಾಕನ್ ಕಷವರು ಹುಕೊರದು ಹೋಗಿ ರೇ ಅಮ್ಮಿ ಹಾರು ಫೆಶಿಗೆನ್ ತಯಾರು ಅಮ್ ಫಶಂವಿ ಮಿಯಂದ ಲಿಸ್ಟ್ ಕೊಲ್ಲಾನ ದೆಂಕುರಂ ಹುರಿ ಹುರಿಹಾ ಕಂಕ ಬಪ್ಪ ಕೊಮ್ಮೆಸ್ ಕೊಮ್ಮೆಸ್ ಎಹೆಂ ಮಿಹ ಕಮ್ಮಿ ಕ ನಾಂಗಚ್ಚೆ
1: ಬಪ್ಪೆ ನುಗ್ಗ
3: ಜಿರಾಯಕ್ಕೂ ಏಕೆ ಮೇವಾ ನುವತ ಫೇದ ಎತನು ನೆರು ಕಮುಗ ಏ ಕಮುಗ ಅಲ್ಲೋಹ್ಗೆ ಕುದುರತ್ತೆರಿ ಕಮ್ಗೆ ದಲೀಲು ತಕ ಏಕಲಾಂಗೆ ಈಮಾ ಬುಮ ಬಾರು ಅಳಾದೆ ಕಂತತ್ತಕ್ಕೆ ವಾಕ ಮಟ್ಟಕ
2: ಮಮ್ಮ ವಾಟ್ ಎ ಸರ್ಪ್ರೈಸ್
4: ಮೀದೆ ಹಾತ ಡ್ರಾಮಾ ಬುಡು ಕುಜ್ಜಕ್ಕೆ ಬೈ ಫಾರ್ ಮಹಿತಂಗರ ಮೀಹ ಮಗೇ ದರಿಯ ಬಾಯಸ್ ಕೀವಗೆ ಮಮ್ಮ ಹೆಂಗಿ ತಂಗರಂವಿ ತಿಹಿರುಳೆ ಗೊತಕುಣ್ಣು ಮೀದೆ ಎಹಾ ಸರ್ಪ್ರೈಸ್ ವಾಂಜೆಯವರು ಕಮಿತ್ತ
2: ನೂರ ನೇಂಗೆ ಮಮ್ಮ ತಿಹೆಂಗಾಮ ನೂರ ವರಂ ಉಫಾವೆ ಎಹೆಂವಿ ಮದನ್ ಸರ್ಪ್ರೈಸ್ ವಾಣೆನ್ನು
4: ತೆಂಗೆ ಮೆ ರಂಗಳೆ ಆರ್ ಮೆ ನೂರ ವಾಹಕೆ ದಕ್ಕಾದಮಿಗೆ ಮಮ್ಮೇಕೆ ಬೇರ ಗುಸ್ಲೇದಂತ
2: ವಾವ್ ಎಸ್ ಎಸ್
4: ಪಪ್ಪಗಾತು ಹಾಬಲಿಹ ಉದ್ದ ಹೋದ ಮಾಣೆನ್ನು ಕೊಬಾಯ್ ಫರೀಶಾ ಏನಗಾತು ಬುಣಬದ
2: ಮಮ್ಮೆ ಆಯ್ಕಿದಾಕ ಎವ್ವೆಸ್ ಮೇಹಕು ಮನೆಯನ್ನು ಕುರಾಣೆ
4: ಏನೆ ನೂಣೆ ಏಕ ಬುಣಂ ಮಾಣೇನು ದೇ ಗುಸ್ ಪಪ್ಪಗಾದ ಬುಣ ತಯಾರುವೆಗೆ ನಾದೆ ಮಮ್ಮ ಇನ್ನಾಣ ಮಿಥ
2: ಯಗಿಂದ ಮಮ್ಮ ಮಡು ಕುರಾಣಂಕಂ
4: ತೆಂಗ ಅಳೆ ಆನೆ ದುಗು ಹದಾತ
2: ಸರಿ ಸರಿ ಮೀ ಅಣ್ಣನಿ ಮಮ್ಮ ಲವ್ ಯು
4: ಅಸ್ತೋ ಆರೆ ಮಿಕಂತ ಮಿಹಿಂ ಕುರಂ ಮಿಯುಳೆನಿ ಕೇವೆಕೆಂಬ ಕೊಮೆ ನೂರ ಗೆಂದಾ ಕವಿಸ್ ನುಜೇನೇನು ಎಕಮಗುಸ್ ಅನೆ ಕೌಮರು ಹುದ್ದ ದೇರೆ ಪಾದ
3: ಸದಕಾತೆ ಕುರಿ ಕಮ್ಗೆ ಸವಾಬ್ ಎಕಲಾಂಗೆ ಹಸರತು ನಿಬೇನೆ